0: कर
1: सहन पे ले जाओ अफसाना, क्या बताऊं।
0: इट्स अ वेरी इट्स अ सॉन्ग दैट आई लाइक्ड फ्रॉम अ लॉन्ग टाइम अगो फ्रॉम अ वुमन नेम्ड रेशमा। She sang it. She was, found singing in a forest because she's a villager. And then she was found.
2: Ein Erfordernis ist es, dass ihr jetzt eure Vorstellungskraft aufs Stärkste anspannt und euch vorstellt, das würde über einem leckeren Holzfeuer aus Weinrock, Weinstockreben gebraten, und zwar von einem, der sich auskennt. Also das ist alles nicht meine Stärke, und außerdem sind die halben Zutaten nicht da, und aus Respekt wollen wir